0: आपण दिन दुनियार माली ओडी सासु जरना इब्नाजिम खुर्दा राजा आपण को खिदमत रे हाजिर हेले नाही ही कम कथा नुहे आपण फौज पठाई तंको धरि आणु नांती
1: नाही नाही साजदी तू सेमते कहो नाही हाफिज फया अमर बिरादर ईद फळी परब रे ताको फौज पठाई धरि आणिबा कथा कोण ठीक हबो बरं तू चिठी लेख ईद पर्व आखर हेबा को बसिला चिठी पाइबा संगे संगे से जेपरी कटक चली
0: जो कुंभाई जन

हे जगन्नाथ, तुम्ही कृपा कर बोली परा कृपा सिंधु, तुम्ही दीन बंधु, तुम्ही पुणी दुखी जनर दरदी बंधु, तेवे भक्त को दुख दरिया रे भसई दियो काहेकि प्रभु, तुम्ही कण तार धैर्य को परीक्षा करुछ। भक्त किंतु दुखरे थाई भी तुम नाम सुमरण करे, तुमको डाके तुमरी जयगान करुथाए। केशवचंद्र साहू गाई छंदी गौर द्विजंग रचनारो।